0: नानक की जय। देवादि देव देवेश्वर महादेव की जय। सतगुरु स्वामी माधवानंद जी भगवान की जय। अलकपुरी जी महादेव की जय। ओम शांति ओम शांति ओम। ओम नमो श्री प्रभु। ओम इज ऑलवेज व्हाट वी नो।
1: ओम ये तो जो poznáme už।
0: Om Namo. Namo means I bow down.
1: Namo znamená skláňam sa.
0: I bow down to thyself, my Mahaprabhuji.
1: Skláňam sa pred tebou, Mahaprabhuji.
0: Om Namo Sri Prabhu. Sri is the knowledge.
1: Shri predstavuje poznanie.
0: Prosperity.
1: Prosperitu.
0: Good health.
1: Dobré zdravie.
0: Everything. Sri, všetko. Om and Sri.
1: Om a Shri.
0: This mantra is very good.
1: Táto mantra je veľmi
0: dobrá. Om Namo Sri Prabhu. And therefore, this Om Shri is Mahaprabhuji.
1: A preto Om Shri znamená Mahaprabhuji.
0: Om Namo Shri Mahaprabhuji. Om Namo Shri Prabhu Deep Nara. So Mahaprabhuji, Deep Nandmaji, is that our Lord.
1: Mahaprabhuji je náš pán.
0: Hum sab, we are all bhaktas here, all together.
1: My všetci tu dohromady sme bhaktovi.
0: Om namo

0: लीनः कुदृष्टि कुवाक्य प्रबन्ध सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमैका भवानि प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित् न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमैकम् विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मा प्रपाहि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमैका भवानि अनाथौ दरिद्रौ जरारोगयुक्तौ महाक्षीणदीनः सदा जाड्यवस्त्र विपत्तौ प्रविष्ठ प्रणष्ठ सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमैका भवानि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमैका भवानि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमैका भवानि. Remind me tomorrow. Tomorrow we will do the translation of this one.
1: Připomeňte mi zítra, že bychom udělali překlad tohoto.
0: Svasti prajabhyam paripalayantam nyayena.